निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 67वा, दशक 5वे, समास 7वा। जय जय रघुवीर समर्थ। सृष्टीमध्ये जे काही चराचर आहेत ते चार भागांमध्ये विभागलेले आहेत, म्हणून त्यांना चत्वार असे म्हटले जाते। हे चार भाग म्हणजे बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध। या चार प्रकाराशिवाय पाचवा प्रकार नाही। आता ते सर्व विशद करूया। बद्ध म्हणजे कोण, मुमुक्षुचे लक्षण काय, सिद्धाची ओळख कशी जाणावी, श्रोत्यांनी आता सावध व्हावे। बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध यांची माहिती पुढे सांगत आहे। अंधारातील अंध व्यक्तीप्रमाणे ज्याला डोळे नसल्याने चारी दिशा शून्याकार वाटतात असा बद्ध असतो। भक्त, ज्ञाते, तपस्वी, योगी, विरक्त, संन्यासी यांना पाहूनही त्याला काही भावना निर्माण होत नाहीत। त्याला कर्म आणि अकर्म, धर्म आणि अधर्म, सुगम परमार्थपंत दिसत नाही। त्याला शास्त्र, सत्संगती, सच्छास्त्र, सत्पात्र, पवित्र असा सन्मार्ग दिसत नाही। त्याला सारासार विचार कळत नाही, स्वधर्माचा आचार कळत नाही, परोपकार कसा असतो ते समजत नाही। त्याच्या पोटी भूतदया नसते, त्याची काया शुचिष्मंत नसते, तो मृदुवचनाने लोकांचे सांत्वन करण्यासाठी जात नाही। त्याला भक्ती आणि ज्ञान कळत नाही, त्याला वैराग्य आणि ध्यान कळत नाही, मोक्ष आणि साधन कळत नाही, त्याचे नाव बद्ध। ठामपणाने देव समजत नाही, संतांचा विवेक कळत नाही, त्याला मायेचे कौतुक कळत नाही, त्याला बद्ध असे म्हणतात। परमार्थाची खूण कळत नाही, अध्यात्म निरूपण कळत नाही, स्वतः स्वतःला जाणत नाही, जीवाचे जन्म मूळ कळत नाही, साधनाचे फळ कळत नाही, तत्व कळत नाही, त्याला बद्ध असे म्हणतात। बंधन कसे असते ते कळत नाही, मुक्तीचे लक्षण कळत नाही, वस्तू कशी विलक्षण असते ते कळत नाही, त्याला नाव बद्ध असे आहे। त्याला बोललेला शास्त्रार्थ कळत नाही, त्याला स्वतःचा स्वार्थ कळत नाही, संकल्पाने आपण कसे बांधले गेलो आहोत हे त्याला कळत नाही, तो बद्ध असतो। ज्याला आत्मज्ञान नाही, हे बद्धाचे मुख्य लक्षण आहे। तीर्थ, व्रत, दान, पुण्य हे त्याच्याकडे काहीच नसतं। त्याच्याकडे दया नाही, करुणा नाही, आर्जव नाही, मैत्री नाही, शांती नाही, क्षमा नाही, त्याला बद्ध असे म्हणतात। ज्ञानाविषयीची कमतरता असते तिथे ज्ञानाची लक्षणे कशी दिसतील, अनेक वर्ष कुलक्षणे दिसतात, त्याचे नाव बद्ध। नाना प्रकारचे दोष करताना त्याला आनंद वाटतो, बाष्कळपणाचा हव्यास असतो, त्याचे नाव बद्ध। खूप काम, खूप क्रोध, खूप गर्व, खूप मद, खूप द्वंद्व, खूप खेद, याचं नाव बद्ध। खूप दर्प, खूप दंभ, खूप विषय, खूप लोभ, खूप कर्कश, खूप अशुभ, याचं नाव बद्ध। खूप गावगुंडपणा, खूप मत्सर, खूप असूया, खूप तिरस्कार, खूप पाप, खूप विकार, त्याचं नाव बद्ध। खूप अभिमान, खूप ताठा, खूप अहंकार, खूप वटवट, मोठ्या कुकर्माचा साठा, त्याचं नाव बद्ध। खूप कपटीपणा, खूप वादविवाद, खूप कुतर्क, भेदाभेद, अत्यंत क्रूर, कृपामंद, त्याचं नाव बद्ध। खूप निंदा, खूप द्वेष, खूप अधर्म, खूप अभिलाषा, नाना प्रकारचे दोष, याचं नाव बद्ध। खूप निष्ठुर, खूप घातकी, खूप हत्यारा, खूप पातकी, तापट, कुविद्या असलेला, त्याचं नाव बद्ध। वाईट इच्छा असलेला, खूप स्वार्थी, खूप भांडकुदळ, अर्थाचा अनर्थ करणारा, वैर धरणारा, वाईट बुद्धीचा, त्याचं नाव बद्ध। बद्धाचे काही लक्षणं आपण पाहिली, पुढील लक्षणे पुढील भागात पाहूया।

नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कोणत्याही प्रसंगात नामाला सोडू नका. आकाशाला भिवून पळालं तरी कुठंही आकाश हे असणारच आहे. त्याप्रमाणे कुठेही गेलं तरी देह, मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्याबरोबर येणारच आहेत. म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानानं भोगायला शिकावं. प्रयत्न केला असता तर बरं झालं असतं असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत प्रयत्न हा अवश्य करावा. यश किंवा अपयश देणारा परमात्माच असं समजून प्रयत्न करावा. सर्व कर्तृत्व त्याच्याकडेच द्यावं. तुझी सेवा किती दिवस करू असं परमेश्वराला विचारणं म्हणजे सेवेत कमीपणा आलाच. तसं त्याच्या नामाबद्दलही मुदत कशी घालता येईल. विषय किती दिवस भोगू असं नाही आपण म्हणत, मग नामाबद्दलच का असं विचारावं. तर आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसऱ्या टोकाला होतो. त्याच्या नामानं त्याला जवळजवळ आणावा. आपल्याला जितका आपल्या देहाचा विसर पडेल तितका भगवंत आपल्याजवळ येईल. भगवंताच्या नामातच सत्संगती आहे. प्रपंचामध्ये कसलेही प्रसंग येऊ द्या, तुम्ही नामाला सोडू नका. मनाला रिकामं ठेवलं की ते विषयाच्या मागं धावलंच समजा. म्हणून आपलं मन नेहमी गुंतवून ठेवावं. उठणं, बसणं, जप करणं, वाचन करणं, गप्पा गोष्टी करणं, चेष्टा विनोद करणं वगैरे वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ ठेवावा. यालाच म्हणतात अनुसंधान. भगवंताचं अनुसंधान हे आपलं ध्येय. त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया. आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे भगवंताचं नाम आहे. म्हणून आपली वृत्ती सदैव नामामध्ये गुंतवून ठेवावी. नामाचं अनुसंधान टिकेल अशीच उपाधी बाळगावी. नाम नुसतं घेतल्यानं काम होईल, पण ते समजून घेतल्यानं काम लवकर होईल. नाम मुखी आलं की सत्कर्म आपोआप होऊ लागतात. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असं समजून वागावं, म्हणजे दुष्कर्म हातून घडणार नाही. आपण उगाच सबबी सांगत असतो, काम असेल त्यावेळी कामाची सबब, पण काम नसेल त्यावेळी नामस्मरण न करता उगाच गप्पा नाहीतर निंदा स्तुती किंवा इतर खेळ खेळण्यामध्ये वेळ घालवतो. तसं करू नये. आपलं मन मोठं उन्हाळ आहे, त्याला एके ठिकाणी स्वस्थ राहण्याची सवयच नाही. त्याला थोडी बळजबरी करून नाम घ्यायला लावलं पाहिजे. नामामध्ये भगवंताची शक्ती असल्यामुळं नाम घेणाऱ्याची देहबुद्धी क्रमाक्रमानं कमी होते आणि नाम स्थिरावतं. नित्य नामस्मरण केल्यापासून अंती ते येणार नाही. जागेपणे अभ्यास केला तर झोपेच्या वेळी स्मरण येईल आणि झोपेच्या वेळी स्मरण झालं तर रात्री स्वप्नात तेच होईल. आणि असा सदोदित ध्यास ठेवला तर मरणाच्या वेळीही तेच स्मरण राहील. नाम घेता घेता नामाशी इतकं तादात्म्य व्हावं की मी नाम घेतोय हे सुद्धा

मंडळी स्वागत आहे. गुंजनवनातल या कार्यक्रमात सर्वांना ज्योती चौधरीचा नमस्कार. खाद्य संस्कृती असं म्हणतात, जर आपल्याला कुणाचं मन जिंकायचं असेल, स्पेशली घरच्यांचं, तर तो रस्ता पोटाकडून हृदयाकडे जातो. आता तर मनात आलं की खाद्यपदार्थ ऑर्डर केले जातात आणि आधुनिक जीन ते काही मिनिटातच आपल्या पुढे हजरही करतात. पण तरीही हे असं रेडीमेड खाणं आणि वैविध्यपूर्ण सकस पदार्थ घरी करणं यात फरक असतोच हो. हे पदार्थ करताना गृहिणींच्या पाककलेचा कस लागतो. पॉलिटिक्स ऑफ फूडचा अभ्यास करताना एका परदेशी विद्यार्थ्यानं चक्क वडापाववर PhD केली आहे. आपली पुरणपोळी तर अख्ख्या खाद्यपदार्थात मास्टर पीसच म्हणायला हवी.

पाककलेची गंमत सांगते. पौराणिक काळात रामाचे अनुज लक्ष्मण उत्कृष्ट पाककला जाणत, कदाचित श्रीराम देवी सीतेसाठी ते पाकसिद्धी करीत असावेत. भीम तर बल्लवाचार्यच होते. खुद्द भगवंत श्रीकृष्ण आपल्या सगळ्या सोयऱ्यांसाठी कधी कधी दुधाचे पदार्थ करीत. नलराज पाकसिद्धीत अतिशय निपुण. त्यांचा नलपाकदर्पण हा खाद्य संस्कृतीचं दर्शन घडविणारा संस्कृत ग्रंथ प्रसिद्ध आहे. अनेक ग्रंथ पुस्तकं आजपर्यंत पाकशास्त्रावर रचल्या गेलीत. दत्त महात्म्यात जमदग्नी ऋषींच्या आश्रमात कामधेनून कार्तवीर्याला त्याच्या सैन्यासह माध्यान्ह काळी भोजन दिलं आणि तेही शड्रसन्नाचं. यात श्रीखंडाचा उल्लेख आहे.

तिकडे बघाना पुढे नका जाऊ दूर नका राहू चिवड्याची जादू बघा थम थम थम हे नको जडी बुट्टी अरे नको दवा गुट्टी चिवडा खाऊनी यही ल जवानी।

0: नवऱ्यानो यात जेवडी ताकत पहा एक भार येई कसा चोर बायकोची थांबेल तन तन तन
1: बायक नोयाया चिवड्याची माया
0: घरामध्ये झाणी यही आणी बाणी न

अतिथी देवभव ही आपली संस्कृती आहे आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म हे तत्व. अन्न बनवणारी जी गृहिणी असते साक्षात ती अन्नपूर्णा समजतो आपण. घरी आलेल्या अतिथीला कधीही न जेवता सहसा जाऊ देत नाही. मग घाई असो गडबड असो ही अन्नपूर्णा तेवढ्याच्या तेवढ्यात पटकन आणि रुचकर करणारच. हेच तर कसबसतं तिच्या हातचं. आता बघा ना, सण परत्वे नैवेद्याचे प्रकारही वैविध्यपूर्ण असतात. गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक हवे, गोकुळाष्टमीला गोपालकाल्याचं महत्व, सत्यनारायणाला साजूक तुपातला शिराच हवा, नवरात्रीला पारण्याला पुरणपोळी हवीच हवी, महालक्ष्मी पूजनाला 16 भाज्या 16 चटण्या साटोऱ्या करंज्या हव्यात, तर दिवाळीला अनलसे हवे. असं हे सागर संगीत खाद्य संस्कृतीचं संमेलन असतं.

0: गदी माडगूळकर यांची काय वाढले पानावरती ही सुप्रसिद्ध कविता जेवणावळ कशी असावी याचं जबरदस्त वर्णन नजरेपुढे येतं आणि अर्थातच आपली जिव्हा भोजनासाठी आतुरते. ऐकूया जेवणाचा थाट ही कविता. काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले, मेत कूट मग पिवळे सजले, आले लोणचे बहुमुरलेले आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरीत केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची तांचे भरले, मिरची खोबरे ती सहोले, तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठगुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अंतीर झाले, भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटून सुरेख तळल्या, कोशिंबिरीच्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या, केळी कापून चकल्या केल्या, चिरून पेरूच्या फोडी सजल्या, एक रूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू घुसाळी, रान काढली वांगी काळी, सुरण तोंडली आणि पडवळी, सुका चाकवत मेथी कोवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळा हिरवी केळी, काजूगरांची गोडी निराळी, दुधी भोपळा आणि रताळी, किती प्रकारे वेगवेगळी, फेण्या पापड्या आणि सांडगे, कुणी आणवे वाडे वेगे, गवल्या नकुल्या धवल मालत्या, किरीटयांच्या शोभत होत्या, शेवयांच्या खिरी वाटल्या, आमट्यांनी मग वाट्या भरल्या, सार गोडसे रातंब्याचे भरले प्याले मधुर कढीचे, कणीदार बहु तूप सुगंधी, भात वाढण्या थोडा अवधी.
1: अरे भंग का रंग जमा हो चकाचक, हिरलो पान चबाय, आहा. अरे

वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ खाद्यजत्रात जणू आपल्या संस्कृतीचं विभिन्न अंग. मस्त रहा, स्वस्थ रहा, तोपर्यंत ज्योती चौधरी.

संगीतकार आणि गायक पंकज मलिक 1938 धरती माता नावाच्या सिनेमातलं पंडित सुदर्शन यांनी लिहिलेलं दुर्लक्षित गाणं गाणार आहेत. त्यांच्या आवाजातलं स्थैर्य सर्व प्रकारच्या भावनांना सारख्याच पातळीवर न्याय देतं. गाण्याचे शब्द आहेत, आखिर वो दिन आया आज जिस दिन का रस्ता तकता था.

शायर साहिर लुधियानवी आणि म्युझिक डायरेक्टर सचिन देव बर्मन यांचं आशा भोसलेंनी गायलेलं 1953 सालातल्या शहेनशाह चित्रपटातलं गाणं आता ऐकूया. या लाईट मूडच्या गाण्यामध्ये सुद्धा साहिर लुधियानवींनी आपल्या प्रतिभेची समर्थ जाणीव करून दिलेली दिसते. गाण्याचे शब्द आहेत, कोई राग छेड़ दबी आग छेड़ के यही है जिंदगानी.

निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 67वा, दशक 5वे, समास 7वा। जय जय रघुवीर समर्थ। सृष्टीमध्ये जे काही चराचर आहेत ते चार भागांमध्ये विभागलेले आहेत, म्हणून त्यांना चत्वार असे म्हटले जाते। हे चार भाग म्हणजे बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध। या चार प्रकाराशिवाय पाचवा प्रकार नाही। आता ते सर्व विशद करूया। बद्ध म्हणजे कोण, मुमुक्षुचे लक्षण काय, सिद्धाची ओळख कशी जाणावी, श्रोत्यांनी आता सावध व्हावे। बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध यांची माहिती पुढे सांगत आहे। अंधारातील अंध व्यक्तीप्रमाणे ज्याला डोळे नसल्याने चारी दिशा शून्याकार वाटतात असा बद्ध असतो। भक्त, ज्ञाते, तपस्वी, योगी, विरक्त, संन्यासी यांना पाहूनही त्याला काही भावना निर्माण होत नाहीत। त्याला कर्म आणि अकर्म, धर्म आणि अधर्म, सुगम परमार्थपंथ दिसत नाही। त्याला शास्त्र, सत्संगती, सच्शास्त्र, सत्पात्र, पवित्र असा सन्मार्ग दिसत नाही। त्याला सारासार विचार कळत नाही, स्वधर्माचा आचार कळत नाही, परोपकार कसा असतो ते समजत नाही। त्याच्या पोटी भूतदया नसते, त्याची काया शुचिष्मंत नसते, तो मृदुवचनाने लोकांचे सांत्वन करण्यासाठी जात नाही। त्याला भक्ती आणि ज्ञान कळत नाही, त्याला वैराग्य आणि ध्यान कळत नाही, मोक्ष आणि साधन कळत नाही, त्याचे नाव बद्ध। ठामपणाने देव समजत नाही, संतांचा विवेक कळत नाही, त्याला मायेचे कौतुक कळत नाही, त्याला बद्ध असे म्हणतात। परमार्थाची खूण कळत नाही, अध्यात्म निरूपण कळत नाही, स्वतः स्वतःला जाणत नाही, जीवाचे जन्म मूळ कळत नाही, साधनाचे फळ कळत नाही, तत्व कळत नाही, त्याला बद्ध असे म्हणतात। बंधन कसे असते ते कळत नाही, मुक्तीचे लक्षण कळत नाही, वस्तू कशी विलक्षण असते ते कळत नाही, त्याला नाव बद्ध असे आहे। त्याला बोललेला शास्त्रार्थ कळत नाही, त्याला स्वतःचा स्वार्थ कळत नाही, संकल्पाने आपण कसे बांधले गेलो आहोत हे त्याला कळत नाही, तो बद्ध असतो। ज्याला आत्मज्ञान नाही, हे बद्धाचे मुख्य लक्षण आहे। तीर्थ, व्रत, दान, पुण्य हे त्याच्याकडे काहीच नसतं। त्याच्याकडे दया नाही, करुणा नाही, आर्जव नाही, मैत्री नाही, शांती नाही, क्षमा नाही, त्याला बद्ध असे म्हणतात। ज्ञानाविषयीची कमतरता असते तिथे ज्ञानाची लक्षणे कशी दिसतील, अनेक वर्ष कुलक्षणे दिसतात, त्याचे नाव बद्ध। नाना प्रकारचे दोष करताना त्याला आनंद वाटतो, बाष्कळकणाचा हव्यास असतो, त्याचे नाव बद्ध। खूप काम, खूप क्रोध, खूप गर्व, खूप मद, खूप द्वंद्व, खूप खेद, याचं नाव बद्ध। खूप दर्प, खूप दंभ, खूप विषय, खूप लोभ, खूप कर्कश, खूप अशुभ, याचं नाव बद्ध। खूप गावगुंडपणा, खूप मत्सर, खूप असूया, खूप तिरस्कार, खूप पाप, खूप विकार, त्याचं नाव बद्ध। खूप अभिमान, खूप ताठा, खूप अहंकार, खूप वटवट, मोठ्या कुकर्माचा साठा, त्याचं नाव बद्ध। खूप कपटीपणा, खूप वादविवाद, खूप कुतर्क, भेदाभेद, अत्यंत क्रूर, कृपामंद, त्याचं नाव बद्ध। खूप निंदा, खूप द्वेष, खूप अधर्म, खूप अभिलाषा, नाना प्रकारचे दोष, याचं नाव बद्ध। खूप निष्ठुर, खूप घातकी, खूप हत्यारा, खूप पातकी, तापट, कुविद्या असलेला, त्याचं नाव बद्ध। वाईट इच्छा असलेला, खूप स्वार्थी, खूप भांडकुदळ, अर्थाचा अनर्थ करणारा, वैर धरणारा, वाईट बुद्धीचा, त्याचं नाव बद्ध। बद्धाचे काही लक्षणं आपण पाहिली, पुढील लक्षणे पुढील भागात पाहूया।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कोणत्याही प्रसंगात नामाला सोडू नका. आकाशाला भिवून पळालं तरी कुठंही आकाश हे असणारच आहे. त्याप्रमाणे कुठेही गेलं तरी देह, मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्याबरोबर येणारच आहेत. म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानानं भोगायला शिकावं. प्रयत्न केला असता तर बरं झालं असतं असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत प्रयत्न हा अवश्य करावा. यश किंवा अपयश देणारा परमात्माच असं समजून प्रयत्न करावा. सर्व कर्तृत्व त्याच्याकडेच द्यावं. तुझी सेवा किती दिवस करू असं परमेश्वराला विचारणं म्हणजे सेवेत कमीपणा आलाच. तसं त्याच्या नामाबद्दलही मुदत कशी घालता येईल. विषय किती दिवस भोगू असं नाही आपण म्हणत, मग नामाबद्दलच का असं विचारावं. तर आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसऱ्या टोकाला होतो. त्याच्या नामानं त्याला जवळजवळ आणावा. आपल्याला जितका आपल्या देहाचा विसर पडेल तितका भगवंत आपल्याजवळ येईल. भगवंताच्या नामातच सत्संगती आहे. प्रपंचामध्ये कसलेही प्रसंग येऊ द्या, तुम्ही नामाला सोडू नका. मनाला रिकामं ठेवलं की ते विषयाच्या मागं धावलंच समजा. म्हणून आपलं मन नेहमी गुंतवून ठेवावं. उठणं, बसणं, जप करणं, वाचन करणं, गप्पा गोष्टी करणं, चेष्टा विनोद करणं वगैरे वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ ठेवावा. यालाच म्हणतात अनुसंधान. भगवंताचं अनुसंधान हे आपलं ध्येय. त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया. आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे भगवंताचं नाम आहे. म्हणून आपली वृत्ती सदैव नामामध्ये गुंतवून ठेवावी. नामाचं अनुसंधान टिकेल अशीच उपाधी बाळगावी. नाम नुसतं घेतल्यानं काम होईल, पण ते समजून घेतल्यानं काम लवकर होईल. नाम मुखी आलं की सत्कर्म आपोआप होऊ लागतात. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असं समजून वागावं, म्हणजे दुष्कर्म हातून घडणार नाही. आपण उगाच सबबी सांगत असतो, काम असेल त्यावेळी कामाची सबब, पण काम नसेल त्यावेळी नामस्मरण न करता उगाच गप्पा नाहीतर निंदा स्तुती किंवा इतर खेळ खेळण्यामध्ये वेळ घालवतो. तसं करू नये. आपलं मन मोठं उन्हाळ आहे, त्याला एके ठिकाणी स्वस्थ राहण्याची सवयच नाही. त्याला थोडी बळजबरी करून नाम घ्यायला लावलं पाहिजे. नामामध्ये भगवंताची शक्ती असल्यामुळं नाम घेणाऱ्याची देहबुद्धी क्रमाक्रमानं कमी होते आणि नाम स्थिरावतं. नित्य नामस्मरण केल्यापासून अंती ते येणार नाही. जागेपणे अभ्यास केला तर झोपेच्या वेळी स्मरण येईल आणि झोपेच्या वेळी स्मरण झालं तर रात्री स्वप्नात तेच होईल. आणि असा सदोदित ध्यास ठेवला तर मरणाच्या वेळीही तेच स्मरण राहील. नाम घेता घेता नामाशी इतकं तादात्म्य व्हावं की मी नाम घेतोय हे सुद्धा विसरून जावं.
1: जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

मंडळी स्वागत आहे. गुंजन मनातल या कार्यक्रमात सर्वांना ज्योती चौधरीचा नमस्कार. खाद्य संस्कृती असं म्हणतात, जर आपल्याला कुणाचं मन जिंकायचं असेल, स्पेशली घरच्यांचं, तर तो रस्ता पोटाकडून हृदयाकडे जातो. आता तर मनात आलं की खाद्यपदार्थ ऑर्डर केले जातात आणि आधुनिक जिन ते काही मिनिटातच आपल्या पुढे हजरही करतात. पण तरीही हे असं रेडीमेड खाणं आणि वैविध्यपूर्ण सकस पदार्थ घरी करणं यात फरक असतोच हो. हे पदार्थ करताना गृहिणींच्या पाककलेचा कस लागतो. पॉलिटिक्स ऑफ फूडचा अभ्यास करताना एका परदेशी विद्यार्थ्यानं चक्क वडापाववर PhD केली आहे. आपली पुरणपोळी तर अख्ख्या खाद्यपदार्थात मास्टर पीसच म्हणायला हवी.

पाककलेची गंमत सांगते. पौराणिक काळात रामाचे अनुज लक्ष्मण उत्कृष्ट पाककला जाणत, कदाचित श्रीराम देवी सीतेसाठी ते पाकसिद्धी करीत असावेत. भीम तर बल्लवाचार्यच होते. खुद्द भगवंत श्रीकृष्ण आपल्या सगळ्या सोयऱ्यांसाठी कधी कधी दुधाचे पदार्थ करीत. नलराज पाकसिद्धीत अतिशय निपुण. त्यांचा नलपाकदर्पण हा खाद्य संस्कृतीचं दर्शन घडविणारा संस्कृत ग्रंथ प्रसिद्ध आहे. अनेक ग्रंथ पुस्तकं आजपर्यंत पाकशास्त्रावर रचल्या गेलीत. दत्त महात्म्यात जमदग्नी ऋषींच्या आश्रमात

अरे इकडे बघा ना, पुढे नका जाऊ दूर नका राहू, चिवड्याची जादू बघा थम थम थम, हे नको जडी बुट्टी, अरे नको दवा गुट्टी, चिवडा खाऊनी यही ल जवानी मात।

नवऱ्यानो यात केवडी ताकत पहा एक वार येई कसा थोर बायको की थांबेल थन थन थन बायक नोयाया चिवड्याची माया घरामध्ये झाणी यही आणी बाणी

अतिथी देव भव ही आपली संस्कृती आहे आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म हे तत्व. अन्न बनवणारी जी गृहिणी असते साक्षात ती अन्नपूर्ण समजतो आपण. घरी आलेल्या अतिथीला कधीही न जेवता सहसा जाऊ देत नाही. मग घाई असो गडबड असो ही अन्नपूर्णा तेवढ्याच्या तेवढ्यात पटकन आणि रुचकर करणारच. हेच तर कसबसतं तिच्या हातचं. आता बघा ना, सण परत्वे नैवेद्याचे प्रकारही वैविध्यपूर्ण असतात. गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक हवे, गोकुळाष्टमीला गोपाल काल्याचं महत्व, सत्यनारायणाला साजूक तुपातला शिराच हवा, नवरात्रीला पारण्याला पुरणपोळी हवीच हवी, महालक्ष्मी पूजनाला 16 भाज्या 16 चटण्या साटोऱ्या करंज्या हव्यात, तर दिवाळीला अनलसे हवे. असं हे सागर संगीत खाद्य संस्कृतीचं संमेलन असतं.

0: गदी माडगूळकर यांची काय वाढले पानावरती ही सुप्रसिद्ध कविता जेवणावळ कशी असावी याचं जबरदस्त वर्णन नजरेपुढे येतं आणि अर्थातच आपली जिव्हा भोजनासाठी आतुरते. ऐकूया जेवणाचा थाट ही कविता. काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले, मेत कूट मग पिवळे सजले, आले लोणचे बहुमुरलेले आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरीत केले, नीर निराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे माजले, संमेलनाची तांचे भरले, मिरची खोबरे ती सहवले, तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठगुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वासतयांचे हवेत भरले, अंतरिअण्णा अंतर झाले, भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटून सुरेख तळल्या, कोशिंबिरीच्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या, केळी कापून चकल्या केल्या, चिरून पेरूच्या फोडी सजल्या, एक रूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू घुसाळी, रान कारली वांगी काळी, सुरण तोंडली आणि पडवळी, सुका चाकवत मेथी कोवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळा हिरवी केळी, काजूगरांची गोडी निराळी, दुधी भोपळा आणि रताळी, किती प्रकारे वेगवेगळी, फेण्या पापड्या आणि सांडगे कुणी आणवे वाडी वेगे, गवल्या नकुल्या धवल मालत्या, किरीतयांच्या शोभत होत्या, शेवयांच्या खिरी वाटल्या, आमट्यांनी मग वाट्या भरल्या, सार गोडसे रातंब्याचे भरले प्याले मधुर कढीचे, कणीदार बहु तूप सुगंधी, भात वाढण्यात थोडा अवधी.
1: अरे भंग का रंग जमा हो चका चक, हिरलो पान चबाय, आओ आहा. अरे

हे वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ खाद्यजत्रात जणू आपल्या संस्कृतीचं विभिन्न अंग. मस्त रहा, स्वस्त रहा, तोपर्यंत ज्योती चौधरीचा.

संगीतकार आणि गायक पंकज मलिक 1938 धरती माता नावाच्या सिनेमातलं पंडित सुदर्शन यांनी लिहिलेलं दुर्लक्षित गाणं गाणार आहेत. त्यांच्या आवाजातलं स्थैर्य सर्व प्रकारच्या भावनांना सारख्याच पातळीवर न्याय देतं. गाण्याचे शब्द आहेत, आखिर वो दिन आया आज जिस दिन का रस्ता तकता था.

शायर साहिर लुधियानवी आणि म्युझिक डायरेक्टर सचिन देव बर्मन यांचं आशा भोसलेंनी गायलेलं 1953 सालातल्या शहेनशाह चित्रपटातलं गाणं आता ऐकूया. या लाईट मूडच्या गाण्यामध्ये सुद्धा साहिर लुधियानवींनी आपल्या प्रतिभेची समर्थ जाणीव करून दिलेली दिसते. गाण्याचे शब्द आहेत, कोई राग छेड़ दबी आग छेड़ के यही है जिंदगानी.